तिलक रोड, कुमटेकर रोड आणि केलकर रोड. ओव्हर 10,000 पोलीस पर्सनल, होम गार्ड्स अँड अदर सिक्युरिटी पर्सनल विल बी डिप्लॉय फॉर द सिक्युरिटी अँड क्राऊड मॅनेजमेंट. द प्रोसेशन विल बी मॉनिटर्ड थ्रू अराउंड 3,500 CCTV कॅमेराज अलॉंग विथ फेशियल रिकग्निशन सिस्टम अँड ड्रोन्स. इट स्पेशल कंट्रोल रूम हॅव बीन इस्टॅब्लिश्ड ॲट फरासखाना पोलीस स्टेशन, वाईल 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्स अँड 19 मिनी सर्व्हेलन्स व्हेकल्स विल असिस्ट द मॉनिटरिंग द प्रोसेशन. ट्राफिक रिस्ट्रिक्शन्स अँड डायव्हर्शन्स विल बी इम्प्लिमेंटेड ऑन द सेव्हरल मेजर रोड्स, व्हाईल हेवी व्हेकल्स विल फेस रिस्ट्रिक्शन ड्युरिंग द इमर्शन पिरियड. माधव जायभाय, आकाशवाणी, पुणे.